0: ಬರೀರಿ ಯಾವ ಆಚು
1: ನೈ ಅಂಬೀರ ತಯಾರ ತಡಿವ ಕಾರೆ ನಾಸರ ಬಜಾರ್ ಲಂಬೀನು ಮೇಡಲ ಕಪ್ ಟ್ರಫಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಬ್ಯಾನರ್ ಗು ಬನೇಲ್ ಪರ್ದಿ ಬೀರ ಯಾವ ಮೈಲು ಖಾರೆ ತಾರೆ ಪ್ರೇಯ ಸೇದಿ
0: ಸ ಗಂಗಾ ಆರ್ಟ್ ಗ್ಯಾಲರಿ ತೋ ತೋ ಬನೀವ್ರ ಆಚು
1: ತರ ನೀ ಮಾರ್ಬಲ್ ಫ್ರೀವಾ ಸೈನ್ ಬೋರ್ಡ್ ಹೋರ್ಡಿಂಗ್ ಬೋರ್ಡ್ ಲೈಟ್ ಬೋರ್ಡ್ ಜಂಪೈ ಬನಿಮ್ರು ಫೋಟೋ ಪ್ರಿಂಟ್ ಟಿ ಶರ್ಟ್ ಪ್ರಿಂಟ್ ಸ್ಟಿಕರ್ ಕಟಿಮ್ ಲಮ್ರು ಸಲ ಅಸಿ ಬ್ಯಾಜ್ ದೇ ಮಾಯಾ ಚಿಲೋ ಬನಿಮ್ರು
0: ತೈಲೆ ಭನೇಕೋ ಮೈಲೆ ಸಬೈ ಬುಝ್ಯೋ ಕಾಂಛ ಗಂಗಾ ಆರ್ಟ್ ಮಾ ಕೆ ಪಾಯಿಂಛ ಭನೇರ ಏಕ್ ಪಟಕ್ ತೈಲೆ ಸಬೈ ಭನ್ದ್ಯೋ ತಾ ನೇಪಾಲಿ ಭಾಷಾಮೈ
1: बेसी शहर नगरपालिका सात पुरानो बैंक चोकमा रहेको गंगा आर्ट ग्यालरी फ्लेक्स प्रिन्टमा मार्बल आर्ट फ्लेक्स प्रिन्ट साइन बोर्ड होर्डिङ बोर्ड लाइट बोर्ड ब्यानर फोटो प्रिन्ट स्टिकर कटिङ कप प्रिन्ट ब्याच प्रिन्ट टी शर्ट प्रिन्ट गरिनुका साथै मायाको चिनो प्रमाण पत्र मेडल र ट्रफी पनि बनाइन्छ। साथै हामी कहाँ ललित कलामा अध्ययन गरेका दक्ष व्यक्तिबाट भित्ते लेखन आकर्षक पेन्टिङहरू बनाइनुका साथै बिक्री वितरण गरिन्छ।
2: पवित्र गंगा आर्ट ग्यालरी एन्ड फ्लेक्स प्रिन्ट बेसी शहर नगरपालिका साथ पुरानो बैंक चोक लमसुङ प्रोप्राइटर विनिता देवकोटा र गंगा हिमाली घिमिरे सम्पर्क फोन नम्बर 0665531387 मोबाइल नम्बर 9842646648 र 9843018883।
3: कहिले टाउको दुख्ने कहिले पेट दुख्ने के दुखिया हो दुखिया हो जाने यही बेला पखाला लागेर हैरान होइन कहाँ जाने होला के गर्ने के नगर्ने जहिल्यै बिरामी भएर केही मेलो मेसै भइ
4: बुवा चिर नगर्नुहोस् झट्टै सुभाष मेडिको फर्मामा गइहालम यही बेसी सहरको सेरा चोकदेखि कारागार जाने बाटो छ नि त्यही काम बरु
3: हुन्छ बुहारी लौ गइहालम साह्रै गाह्रो भयो।
4: सुभाष मेडिको फर्मा बेसी सहर नगरपालिका आठ सेरा
1: यहाँ अनुभवी स्वास्थ्य कर्मीद्वारा स्वास्थ्य परीक्षण गर्नुका साथै उचित परामर्श दिइन्छ। सबै खाले औषधिमा विशेष छुटको व्यवस्था छ। प्रोपाइटर सुभाष दनाई सम्पर्क मोबाइल नम्बर 9845664093।
5: नववर्ष 2083 पावन अवसरमा विद्यालय व्यवस्थापन समिति शिक्षक विद्यार्थी लगायत जिल्लावासी सम्पूर्ण बा आमा दाजुभाइ तथा दिदी बहिनीहरूमा सुख शान्ति समृद्धि एवं उत्तरोत्तर प्रगतिको हार्दिक मंगलमय शुभकामना व्यक्त गर्दछौ।
6: अध्यक्ष सन्तराम गुरुङ प्रधानाध्यापक सोमबहादुर भण्डारी महेन्द्र देव माध्यमिक विद्यालय परिवार मर्स्याङ्गी गाउँपालिका सात तरान्चे लमजुङ।